0: 拉下去毙了！长官饶命啊！长官饶命啊！不干了！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命啊！长官饶命 念头，只有死路一条。
1: 长官，
2: 我饶不得，
1: 长官。
3: 哥，说实话，我觉得他们说的话并没有错。事到如今，你难道真的不为今后做打算吗？你真的要跟日本人一条道走到黑吗？
1: 长官，
0: 不然呢？
1: 饶了我吧。
0: 妹妹，难道你也被他们所蛊惑了吗？
3: 我不是受他们的蛊惑，我是在跟你分析当前的形势。你我心里都清楚，现在日本人就是在做困兽之斗，你犯得着跟他们一起陪葬吗？
0: 我的傻妹妹，他们这些人都可以去投降新四军，唯独你哥哥我不能。我手上沾了多少共产党人的血，如果我投降了，他们能放过我吗？
3: 可是哥，
0: 别说了，如果你再说这些扰乱军心的话，别怪你哥哥我不讲兄妹情面。